0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुणी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: अभिवादये. वयम शृण्वंतः स्मः वेणुध्वनी एफएम 90.4 केएलई कनसू. अहम अस्मि चारुहसिनी भावे. इदानीं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

रेणुधोनी 91.4 FM KLE गणेशवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शुक्रवार 15 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार ही आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्याकडून शिका आणि वाढत जा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. राजीव कुमार भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला दिवस होता आजचा. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन भट यांच्यासह 5 लोकांचे निधन झाले तेही आजच्याच दिवशी. पुण्याच्या चतुर्शृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन 9 लोकांचं निधन झालं तोही दिवस होता. साल होतं 1961. मिकी माऊस कार्टून पहिल्यांदा प्लेन क्रेजी शो मधून प्रसारित झाले तेही आजच्याच दिवशी. सूर्यग्रहणातील खग्रा स्थितीपूर्वी दिसणाऱ्या बेलीज बीड्स मध्ये शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले. जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले. दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. माधुरी दीक्षित भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री यांचा आज जन्मदिवस. तथागत मुखर्जी भारतीय अभिनेते यांचाही जन्म आजचाच. सुखवेद सिंग कांग भारतीय न्यायाधीश यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. सुखदेव थापर भारतीय क्रांतिकारक यांचाही जन्म आजच आहे. देवेंद्रनाथ टागोर भारतीय तत्वज्ञानी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या चांगला असेल. तुमचा सन्मान होईल आणि मान प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यावसायिक दृष्ट्या खूप यशस्वी ठरेल. आज तुमचे नाव मोठे होईल. आज तुमचे नाव व कीर्ती होईल. मिथुन राशीचे लोक स्पष्ट वक्ते आहेत. ते कुटुंबातील सदस्यांसमोर त्यांचे मन मोकळे करू शकतील. यावेळी तुमच्या हुशारीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मदत मिळवू शकाल. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. यावेळी तुम्ही थोडे चिंतेत असाल. अनावश्यक गुंतागुंत होऊ शकते. सिंह रास, तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखेल. कन्या राशीचे लोक आज त्यांच्या संपर्कामुळे व्यवसायात महत्वाचे निर्णय घेऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी सर्व बाजूनी यश मिळेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सका.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धुनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून ना आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस भाग्यशाली असेल. ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा. वृश्चिक रास, आज कार्यक्षेत्रातील चांगली कामगिरी इतर लोकांना प्रभावित करेल. काही तुमच्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळेल. धनुरास, आज काही लोकांना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक प्रवास संभवतो. तुमच्यासाठी हा एक सुखद अनुभव असेल. मकर रास, मकर राशीच्या लोकांसाठी कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल. कुंभ रास, नोकरदार लोकांना कोणतेही विशेष काम यश मिळवून देऊ शकते. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक फायदा होईल. आणि शेवटची मीन रास, आज कौटुंबिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र बनू दोन्ही 90.4 FM के

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। पल्लवी डे भारतीय अभिनेत्री यांची आज पुण्यतिथी। पी सरदार चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अधर्व यांची पुण्यतिथी आजच। खंडेराव दाभाडे मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। के एम करियप्पा स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुणे येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा बणबोणी 94.4 FM KLE कनसू। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण आज क्रमांक 7 पुष्पौषधीची म्हणजेच चेस्टनट बड या औषधाची माहिती घेणार आहोत. या औषधीचा कीवर्ड आहे पालथ्या गड्यावर पाणी. आज आपण चेस्टनट बड या औषधाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. काही माणसं आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा करताना आढळतात. मागील अनुभवावरून केलेल्या चुकांवरून धडा घेऊन पुढील कृती करताना पुन्हा पुन्हा तीच कृती करणं टाळावं हे त्यांना जमत नाही. अर्थात हे त्यांच्या हातून आपोआप होत राहतं. कधी उदासीनपणामुळं, कधी दुर्लक्ष केल्यामुळं, घाई गडबडीत कृती केल्यामुळं, किंवा कधी कधी आपल्या कृतीचा मागोवा घेताना पुरेशी निरीक्षण शक्ती नसल्यामुळं त्या चुका परत परत केल्या जातात. थोडक्यात काय? पालथ्या गड्यावर पाणी. पूर्वायुष्यातील दुःखद आठवणी विसरणंच योग्य, पण त्याचबरोबर आपण पूर्वायुष्यात काय चुकलो हे जाणून घेऊन त्यावर विचार करून या चुका सुधारून पुढील आयुष्य सुखकारक करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं, नाही का? पण ज्यांना या औषधाची अजिबात गरज नाही असे लोक कसे असतात हे आपण पाहूया. अशा व्यक्तींची निरीक्षण शक्ती अत्यंत उत्तम असते. विशेषतः आपण ज्या कृती केल्या त्या करताना आपल्या कोणत्या चुका झाल्या आहेत हे ते अलिप्तपणे पाहू शकतात. कारण शेवटी टू अर इज ह्युमन हे त्यांना माहिती असतं. आपल्या प्रत्येक चुकीच्या कृतीतूनही ते ज्ञान आणि शहाणपणा शिकत असतात आणि त्याचा उपयोग करून आपला वर्तमान काळ सुधारतात, उज्ज्वल बनवतात. डॉक्टर बॅच म्हणतात हे औषध आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनुभवांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी, आत्मनिरीक्षणासाठी, आपल्या चुका अलिप्तपणे पाहण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मदत करते. सुशीलाबाई, वय 50, पती निधनानंतर कष्ट करून दोन्ही मुलांना वाढवलं, मुलीचं लग्न करून दिलं. ती अगदी सुखात होती, पण मुलगा मात्र दिवटा निघाला. एकुलता एक मुलगा म्हणून सुशीलाबाईंनी त्याचे थोडे अवाजवी लाड केले म्हणाना प्रत्येक वेळी त्या त्याच्या दोषांवर आल्या, दुष्कृत्यांवर पांघरून घालत आल्या. त्याचं शिक्षण तर अर्धवट त्यानं शिक्षण तर अर्धवट सोडलंच, पण लबाड्या, पाकिटमारी, सिनेमाची तिकीटं काळ्या बाजारानं विकणं इत्यादी धंदे सुरू केले. सिगारेट दारू तर काही विचारूच नका. घरी आल्यावर आयत बसून जेवायला मिळत होतच, आणखी थोडासा हट्ट बळजबरी केली की पैसेही मिळत होते. इकडे सुशीलाबाई मात्र असह्य डोके दुखीनं हैराण होत होत्या. मुलगा असे ना पोटचा, पण त्यालाही योग्य वेळी योग्य धडा शिकवणं आवश्यक आहे. व या गोष्टीचा मनस्ताप होऊनच आपलं डोकं दुखतंय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. हल्ली तर मुलगा 4-4 दिवस बाहेरच राहत होता, मधूनच कधीतरी घरी येत होता, अर्थात पैशांसाठी. तो घरी आला की सुशीलाबाईंच्या पायाला झालेला इसप डोकं वर काढत होता. पण आईची माया म्हणून त्या गप्प राहत. या अनुभवांवरून शहाणं न होण्याची वृत्ती आणि आपला आजार कशामुळं होतो आहे हे न समजणं यावरून त्यांना चेस्टनट बड दिलं. डोकेदुखीचं प्रमाण कमी झालं. आणखी 2 महिन्याचं औषध घेऊन कुलूप ठोकून सुशीलाबाई मुलीकडे राहायला गेल्या. त्यांच्या पायावरील इसबही बरा झाला. 2 महिन्यात पोटाला चिमटा बसल्यावर व पोलिसांचे फटकेही अधूनमधून खाल्ल्यावर चिरंजीवही वळणावर आले. अनेक सायकोसोमॅटिक आजारात या औषधांचा उपयोग होतो. मंजिरी, वय 23, MA झाल्यानंतर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागली. तेव्हापासून तिला सर्दीचा अतिशय त्रास होऊ लागला. सकाळी डोकेदुखी, शिंका, नाक गळणं इत्यादीनं ती हैराण व्हायची. कधी कधी तर त्यामुळेही कॉलेज चुकायचं, पण अशा वेळी कामाचा ताण नसला की तिला बरं वाटायचं. तिनं सांगितलं की खरं म्हणजे अशा प्रकारे नोकरी वगैरे करण्याची तिला आवडच नाही. ही नोकरी अप्रत्यक्षरित्या तिच्यावर लादली गेल्यासारखी होती. पण न आवडणारं काम करावं लागत असल्यामुळं हा सर्दीचा त्रास होतो आहे हे तिच्या लक्षातच येत नव्हतं. चेस्टनट बड दिलं. 2-3 महिने तिनं औषध घेतलं आणि काही दिवसांनी येऊन सांगितलं की डॉक्टर, मी ती नोकरी सोडली. तिची एंगेजमेंटही झाली होती. नवऱ्याला घर सांभाळणारीच बायको हवी होती. मंजिरी खुशीत होती. सर्दी होणं तर केव्हाच बंद झालं. आणखी एक उदाहरण. 8-10 वर्षाची सोनाली खरं म्हणजे तशी हुशार होती, पण क्लासमध्ये नेहमी नंबर खाली. परीक्षेत मार्क्स ही खूप कमी पडायचे. शाळेत जाताना तिची पुस्तकं, वह्या, इतर सामान, डबा या सर्व गोष्टी नीट घेऊन जा म्हणून तिला आठवण करायला लागायची. होमवर्क काय करायचं ते लिहून आण म्हणून रोज आईची ओरड. या साध्या गोष्टी खरं म्हणजे सोनाली वयाच्या चौथ्या वर्षापासून शाळेत जात होती, पण अनेक गोष्टी तिला पुन्हा पुन्हा सांगायला लागायच्या. शाळेत रोज काहीतरी विसरून ती घरी यायची, कधी कधी रस्ताही चुकायची. खरं म्हणजे सरावानं आपोआप करता येण्यासारख्या या सर्व गोष्टी, पण सोनालीला त्या शिकणं जमत नव्हतं. याबरोबरच तिला वरचेवर एक प्रकारच्या त्वचारोगाचाही त्रास होत होता. चेस्टनट बट दिलं आणि हळूहळू सोनालीनं शाळा, अभ्यास या बाबतीत तर प्रगती केलीच, पण तिचा त्वचारोगही बरा झाला. कितीही वेळा सांगितलं तरी पालथ्या गड्यावर पाणी ही तिची परिस्थिती आता राहिलेली नाही. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
1: केली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल: सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. PG कोर्सेस अवेलेबल: मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एज अ मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज: 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये गर्भवती महिलांना होणारा त्रास आणि त्यावरती उपचार. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंजली जोशी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये OBG डिपार्टमेंट येथे सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण उन्हाळा आणि गर्भवती महिला हा विषय घेतलाय. खरं तर उन्हाळ्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतोय, म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकांना हा त्रास होत आहे. पण गर्भवती महिलांचा जर अधिकचा विचार आपण करू तर आधीच एवढे हेल्थ कॉम्प्लिकेशन असतात, कारण प्रेग्नेंट असल्यामुळं आणि त्यामध्ये हा एक्स्ट्राचा त्रास, तर असं काय आता कंप्लेंट पाहायला मिळतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे?
1: खरं तर ह्यावर्षी उन्हाळा फारच वाढलेला आहे. साधारण आपल्याकडे शिवरात्रीनंतर उन्हाळा सुरू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, 7 जूनला मान्सून म्हणतात, पण तो कधी सुरू होतो कधी होत नाही, पण तोपर्यंत उन्हाळा हा असतोच. पण यंदा ह्यावर्षी बेळगावला पूर्वी ते गरिबांचे महाबळेश्वर म्हणायचे, पण आता त्याच्यातलं काहीही राहिलेलं नाही आहे. चतुर्दश 40 डिग्री पर्यंत टेम्परेचर झालेलं आहे. तर गरोदर महिलांना म्हणजे पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये, म्हणजे 3 महिन्यापर्यंत जेव्हा वांती होत असते, नुकतं गर्भ राहिलेला असतो, अशा स्त्रियांना जरा जास्त त्रास होतो. म्हणजे त्यांना एकतर अन्न जात नाही, त्यांना मॉर्निंग सिकनेस असतो, डोहाळे जे म्हणतो आपण ते लागलेले असतात, आणि त्यामध्ये कशाचे वास सहन होत नाहीत, काही खावंसारखं वाटत नाही, आणि अंगातील पाण्याचा अंश कमी होत जातो, आणि त्यांना शेवटी आम्हाला ऍडमिट करून सलाईन लावावं लागतंय. म्हणजे इतकी परिस्थिती होते. असं कधीही होत नव्हतं, काही खाल्लं तरी उलटी होऊन जायचं, आणि ते उन्हाळ्यामुळे जास्त प्रमाण दिसायला लागले. तर आम्ही जास्त करून त्यांना सांगतो नारळाचं पाणी प्या, दिवसातून 3-4 बाटल्या पाणी प्या, साधं उकळून गार केलेलं पाणी प्या, फळं खा, 3 वेळा फळं खा, आणि जेवणामध्ये जर तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये भाकरी भाजी हे जर जात नसेल तर दही भात जास्त करून खावा, आणि त्याच्याबरोबर ताक, दही, दूध असं थंड प्रमाणात घ्यावं, केळीचं शिकरण घ्यावं थंड. गरम कुठलेही पदार्थ जास्त खाऊ नव्हे, त्यातल्या त्यात मसाला पदार्थ, म्हणजे जर तेलकट, आंबट, तिखट हे पण उन्हाळ्यामध्ये पचत नाही, त्यांनी पण उलट्या होतात. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये गरोदर बाईला फारच त्रास असतो. एक तर काय होतं, रक्तामधल्या त्यांच्या लाल पेशी वाढत नाही त्यावेळेला, आणि एकदा त्यांना भूक लागली तरी सुद्धा जेवण जात नाही, जेवण गेलं तरी पोटात टिकत नाही, अशा सगळ्या अशी सगळी लक्षणं गरोदर स्त्रीला सुरू होतात, आणि त्यामुळे त्यांना फारच घरातल्यांना सगळ्यांना काळजी वाटते. तर आम्ही नेहमी सांगतो की थोडस आवळ्याची सुपारी वगैरे खा, किंवा आवळा खिसून तो शिजवून त्याच्यात थोडं मीठ गुळ वगैरे घालून असं ते, म्हणजे ज्याला आपण मोरावळा म्हणतो, तो सकाळी उठल्याबरोबर खा, मध पाणी घ्या जरा, अशाने काय होईल, जरा डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होईल आणि उष्णता थोडी कमी होईल. आणि ह्या ह्याच्यामध्ये जास्त करून मूत्रविसर्जनला पण गरोदर स्त्रियांना खूप त्रास होतो. उष्णता भासते, आग होते लघवी करताना, थांबून लघवी होते, म्हणजे एक एकदा काय होतं, लघवीचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये पण जंतूंचा प्रभाव होऊन पसेल्स वाढवून एक प्रकारचे इन्फेक्शन होतं, त्यांना जंतू संसर्ग होतो आणि तो पण त्रास होऊ शकतो. मग ह्यासाठी आम्ही गरोदर ह्या स्त्रियांना पहिल्या आला की तुम्ही सुती कपडे वापरा, धुतलेले स्वच्छ शक्यतो पांढरे सुती कपडे वापरा, आतले कपडे सुद्धा कॉटनचे सुती वापरा, पाणी भरपूर प्या, 2-2 तासांनी वेळेवर काहीतरी थोडं थोडं खा, एकदम खायला जर गेलं नाही तर थोडं खा, आणि त्याच्यामध्ये थंड पदार्थ हे जास्त असू दे. मग थंड पदार्थात काय तर कलिंगड, तुम्हाला टरबूज आपण म्हणतो ते, नंतर द्राक्ष आणि मोसंब संत्रीचा रस किंवा फोडी, त्याच्या लिंबाचं सरबत, ताक किंवा सोलकडी, आणि खेड्यामध्ये रागीचं पण हे करतात, आंबील म्हणतात त्याला, म्हणजे थोडस रागीचं पीठ पिठात पाण्यात घालून ते शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक कांदा हा थंड असतो फार, कांदा अतिशय चांगला खाल्लेला, बारीक कांदा चिरून घालायचा आणि त्याच्यात आग घालून मीठ घालून ती आंबील करून दिवसातून 2 प्याली तर ती पौष्टिक पण आहे, पोट पण भरतं, आणखीन उलट्या पण पुष्कळशा कमी होतात त्यांनी, आणि थंड पण आहे, म्हणजे उन्हाळ्याचा त्याच्यावर परिणाम पण होत नाही. यासाठी हे मार्च एप्रिल मे 3 महिने तरी काळजी गरोदर स्त्रियांनी 3 पहिल्या 3-या महिन्यात घेतलीच पाहिजे. त्याच्यानंतर 3-6 महिने 7 महिन्यामध्ये जरा त्यांना खाणं जायला लागतं, पण अशा वेळी सुद्धा त्यांना अंगाचा दाह होणे, घा काम भरपूर येणे, थोडस चाललं की थकल्यासारखं होणं, नंतर थोडस जरी जेवण केलं तरी पोट भरून जाणं, अशी बरीचशी लक्षणं उन्हाळ्यामध्ये गरोदर स्त्रीच्या दिसून येतात. तर अशा वेळी आम्ही त्यांना काय सांगतो, पहिल्या ह्याला सांगितलं तसंच की पेय जास्त घ्या, म्हणजे द्रव पदार्थ जास्त घ्या, त्याच्याबरोबर पाणी पण भरपूर घ्या. आणि पाण्याच्या बरोबर आता सुदैवाने बेळगावला भाजीपाला चांगला मिळतो, तर संध्याकाळच्या वेळी अशा भाज्यांचं सूप करून घ्या, पातळ, कुठल्याही भाज्या, म्हणजे पालक असू दे, गाजर असू दे, कणसाचे दाणे असू दे, फ्लावर, बटाटा, बीटरूट, याचं सगळं कुकरमध्ये शिजवून ते मिक्सरमध्ये काढून थंड पाणी घालून त्याच्यात असं सूप सारखं करून घेतलं तरी पण ते चांगलं असतं पाचक आणि दीपन व्हायला, म्हणजे त्रास कमी होतो आणि पोट भरलं जातं त्याने, आणि व्हिटॅमिन्स पण मिळतात निसर्गत. आणि त्याच्याबरोबरच लिंबाचं सरबत, नारळाचं पाणी, सोलकढी, नंतर केळं दूध वगैरे, नंतर त्याच्याबरोबर द्राक्ष, सर्व मोसंबी, संत्री, डाळिंब, डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा रस, नंतर सफरचंद वगैरे असं साधारण सहसा खायला सांगतो. पण काय होतंय, साधारण खालच्या लो क्लासला हे सगळं परवडत नाही हो, वाटतंय खरं त्यांना सगळं मिळायला पाहिजे ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की तर त्यासाठी किती जणांना ऍडमिट करावं लागतंय, मग सलाईन देतो आम्ही, त्याच्यातून पाणी भरपूर देतो, पातळ आहार देतो, नंतर उलटी म्हणा किंवा काही त्यांना उष्णता असेल त्या कमी व्हायच्या गोळ्या औषधं देतो, बी कॉम्प्लेक्सच्या वगैरे गोळ्या देतो, व्हिटॅमिन सी देतो, त्यांनी पुष्कळशी उष्णता आणि हे कमी होते. तर अशा प्रकारे त्यांना थोडीफार काळजी घ्यायला सांगतो आणि दिवसातून दोन वेळा आंघोळ करायला सांगतो, कोमट पाण्याने करा, गरम पाण्याने करू नका, शक्य झालं तर थंड पाण्याने ज्यांना सोसत असेल तरी त्यांनी करावी, थंड पाण्याने सुती सैल कपडे घालावे, शक्यतो असे गडद रंगाचे न घालता फिक्या रंगाचे कपडे घालावे, आणि बाहेर जाताना डोक्याला काहीतरी बांधून घ्यावं, डोळ्यावर चष्मा घालावा, दाखवायला गेले कुठे आणि कुठं गेले, कारण काय असतं साधारण या उन्हाळ्याच्या महिन्यातच कार्य वगैरे जास्त असतात, वास्तुशांती म्हणा, मुंजी म्हणा, लग्न म्हणा, कुणाचा वाढदिवस, कुणाचा आणखीन काय, तर अशा वेळी कुटुंबातल्या लोकांना म्हणजे जवळचं असलं तर जावंच लागतं ना, तर बाहेरच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मग त्यांना ते ओल्या कपड्याच्या घड्या जवळ ठेवायला सांगतो आम्ही, म्हणजे तोंड हात पुसायला त्यांनी थंडपणा वाटतो, असं ज्याला कोल्ड कॉम्प्रेस आम्ही म्हणतो ते, तर ते ठेवून घेता येतं. मग पाणी भरपूर प्यायला येतं आणि बाहेर जाताना कपड्यांनी वस्त्र पांढरं किंवा रुमाल त्यांनी डोकं कव्हर करायचं, डोळे कव्हर करायचे, हात वगैरे लांब हाताचे कपडे घालायचे. म्हणजे काय होतं उन्हाळ्यामध्ये ह्या बायकांना काही काही वेळ त्वचेला सुद्धा त्रास व्हायची शक्यता असते, म्हणजे घाम येऊन जर तुम्ही खाजवलं ना मग ते त्वचेवर रॅश येतात, एखादा चुकून डास चावला किंवा काहीतरी इन्सेक्ट बाईट झालं किंवा कपड्याची अशी काठ लागली हे लागलं तरी सुद्धा त्वचेला त्याचे एक प्रकारचे खास सुटून त्याच्यावर फोड पुरळ अशी यायची शक्यता असते उन्हाळ्यामध्ये. आणि ह्याच्याबरोबरच मूत्रवाहिनीमध्ये पण दोष येऊ शकतो आणि मूत्र विसर्जन करताना पण दाह होऊ शकतो असं उन्हाळ्यामध्ये, ही अगदी सगळी कॉमन लक्षणं आहेत. तर ती अवॉइड करायला होईल तितका पातळ आहार, थंड पदार्थ, वावरणं कमी, बाहेर जाणं कमी, असं जर केलं तर गरोदर स्त्रियांनी, गर्भिणी स्त्रियांनी त्यांना पुष्कळसा आराम वाटेल माझ्या मते.
0: बरोबर ना, म्हणजे सुरुवातीचे 3 महिने आणि ते संपल्यानंतरचे 3 महिने,
1: 6 महिने, 7 महिन्यापर्यंत,
0: 7 महिन्यापर्यंत आपण बोललो. पण ज्या दिवसात असतात महिला त्यांनाही अतिशय त्रास होत असेल आणि त्यावेळचे तरी त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात,
1: अगदीच वेगळे असतात, कारण त्यांना 7 ते 9 महिन्यात एकतर गर्भाची वाढ अगदी म्हणजे झपाट्याने होत असते म्हणायला गेल तर, त्यावेळी शरीराचं वजनही साधारण 8-10 किलो वाढलेलं असते आईचं, मातेचं, आणि कपडे कुठले अंगाला येत नसतात, नाहीतर आले तर चिकटून बसतात घामाने. अशासाठी एक असा नुसता जे नुसता एक पातळ असा एक झगा सारखा त्यांनी घालावा आणि पाणी भरपूर प्यावं, थंड हवेच्या ठिकाणी, थंड म्हणजे एक पंख्याच्या खाली किंवा जिथून झाडी आहे, ग्रीनरी आहे, वारा येतोय अशा ठिकाणी जास्त बसावं, आणि रात्री झोपताना वगैरे खाली फरशीवर एखादं पांघरून पातळ घालून तिथे झोपावं किंवा कॉटवरती गादी घालू नव्हे, गादीने आणि उष्णता वाढते आणि हल्लीच्या त्या ह्याच्या डनलॉप वगैरे तर त्यांनी फारच वाढते. तर साधं एक पातळ काहीतरी वस्त्र घालून त्याच्यावरती झोपावं आणि फेऱ्या घालाव्या आणि पाणी भरपूर प्यावं थंड येता जाता, पूर्ण दिवस भरल्यामुळे त्यांना पोटाचा भार एक सहन करावा लागतो आणि शरीराचा आपल्या भार, त्यासाठी काय सांभाळावं असं कळत नाही, म्हणून सैल कपडे घालणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर उठता बसताना सुद्धा थंड हवेच्या ठिकाणीच बसावं जरा शक्यतो, म्हणजे गॅस समोर जाऊ नव्हे किंवा जिथे उष्णता आहे, लाईट आहे, सारखं पण फॅन खाली किती बसणार, एसी किंवा फॅन, त्याच्यातून बाहेर आल्यावर उष्णता परत जाणवतेच आपल्याला, त्यामुळे थंड फरशी उंचीवर वगैरे झोपावं, थंड पाणी प्यावं, सांगितलं तसं सोलकडी म्हणा किंवा रागीचं आपली आंबील म्हणा, ताक म्हणा, ताक मात्र जेवणानंतर रोज घ्यावं, त्याच्यात थोडं जिरं घालावं, हिंग घालावं, आलं घालावं, त्यांनी घातलं की दीपन पाचन चांगलं होतंय, उलट्याही होत नाही, आणि एक प्रकारचं की नी स्टिम्युलेशन म्हणजे त्यांना उत्साह असा येतो थोडासा. ताक म्हणा, लिंबाचं सरबत म्हणा, संत्रा मोसंबाचा रस म्हणा, हा दिवसातून एकदा तरी घ्यावा, साधारण 7 ते 9 महिन्यामध्ये. जरी जेवण कमी जेवलं तरी हरकत नाही, आणि रोजच्या रोज दही भात खावा. पूर्वी काय पद्धत होती माहितीये का, आमच्या लहानपणी मार्च एप्रिल मे मध्ये आम्हाला सकाळी नाश्ता आई वडील देत नव्हते, तर काय द्यायचे, तांदळाची पेज द्यायचे करून, कारण पेज ही थंड असते, ज्याला आटवल म्हणतात, पेज ती तांदूळ शिजवून चांगले पाणी भरपूर घालून त्याच्यावर लिंबाच्या लोणच्याची फोड, मेथकूट, पापड एखादा असला तर तेच 2 प्लेटी खायचं आणि बाहेर जायचं. त्यामुळे आमच्या प्रकृती चांगल्या राहायच्या उन्हाळ्यात सुद्धा, कारण पेज ही थंड असते, आठवले थंड आणि एक प्रकारचं पोटात समाधान मिळते. तर गरोदर स्त्रीने 7 ते 9 महिन्यात दिवसातून एकदा तरी हा पेजेचा आहार घ्यावा, आठवल्याचा. हा फार चांगला तांदूळ अतिशय चांगला, तांदळावरचं धुतलेलं पाणी अतिशय चांगलं, ते तुम्ही शिजवलं की ते थंड होतंय आणि ते शरीराला अतिशय पोषक असतं, पाचक दीपन सगळं कार्य ते करतं, आणि भूक मंदावलेली असली तर ती भूक सुद्धा त्यांनी वाढते. तर त्यामुळे 2 वेळा त्यांनी घेतलं. आणि काय होतं, हे आठवल किंवा पेज खाल्ली ना तर पोट एक प्रकारचं जड होत नाही, त्यांना हलकं वाटतंय. बाकीचा आहार तुम्ही उन्हाळ्यात बघा, थोडासा तुम्ही 2 घास जास्त खाल्लं तर सुस्ती येते, पोट जड होत असं, आंबा म्हणा, आमरस म्हणा. पण बरेच लोक ह्या वसंत ऋतूमध्ये आंब्यावर सुद्धा राहणार आहेत, पण आंबा ह्या सीझनमध्ये पचतो, त्याचा त्रास होत नाही, कारण वसंत ऋतूमध्येच आंबा येतो. चैत्राच्या पाडव्यापासून तर अक्षतृतीयेपर्यंत भरपूर आंबे खाऊन घ्यावे, म्हणजे आंब्याचा काही त्रास होत नाही, आंबे बलवर्धक आहे, पोषक आहे, पाचन कार्य होतं. पण त्याच्याबरोबर त्याच्यावर पाणी पिऊ नव्हे, त्याच्याबरोबर मसाल्याचे पदार्थ खाऊ नव्हेत, नुसता आंबा आणि आमरस तुम्ही खाल्ला तो शरीराला नक्की पोषक असतो. आणि त्याच्याबरोबर मग कलिंगड, द्राक्ष, टरबूज, मोसंब, डाळिंब आणि संत्र अशी फतरी खावीतच, रोज एक तरी फळ नक्की खावं. आणि दही सुद्धा घरात लावलेलं विरजण घुसळून त्याचं ताक करावं, म्हणजे रात्री विरजण लावून सकाळी ते दही लागल्यावर घुसळावं, सकाळी विरजण लावून ते रात्री हे करावं ताजं, म्हणजे ते बाधत नाही. कारण काय असतं, उन्हाळ्यामध्ये तुम्ही 4 तासाच्या वर गरम करून काही ठेवलं ना तर ते नासून जातं, खराब होतं, आणि ते लक्षात न येता जर तुम्ही घेतलं तर मग अतिसार म्हणजे भेदी, जुलाब, वांत्या, ताप हे सगळं सुरू होतं वांती व्हायचं. तर त्याची फार दक्षता गरोदर बाईने घेतली पाहिजे. एकदा जर का ते बाधलं तर खासकन तिचं वजन उतरतंय, बाळाची वाढ थांबते, अशक्तपणा येतो, मग बाईला सलाईनवर ठेवावं लागतं.
0: बरोबर,
1: म्हणजे इतके त्याचे दुष्परिणाम आहेत. तर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उन्हाळा हा अतिशय वाईट, एक वेळ थंडी पावसाळा मनुष्य पेलवू शकतो, पण उन्हाळा नाही. सारखी तहान तहान, घशाला कोरड, डोळ्यांची आग होणे, कानामध्ये भगभगणं, पोटात भगभगणं, संडासच्या जागेला त्रास होणे किंवा मलावरोध होणे, उष्णतेमुळे मलावरोध होऊन 2 दिवसांनी एकदा संडास होणे आणि ते करताना सुद्धा त्रास होणे, अशा बरीच म्हणजे लक्षणं दिसून येऊ शकतात. जर तुम्ही जरा खाण्याच्या आहारात, आहार आणि विहारात थोडस जर दुर्लक्ष केलं तर ह्या गोष्टी होण्याचा संभव असतो.
0: बरोबर, म्हणजे गर्भवती महिलांनी घ्यायची पुरेपूर काळजी तुम्ही सांगितलीत की उन्हाचा त्रास तर होतच असतो, तर त्यामध्ये आपण आपलं आरोग्य कसं जपलं पाहिजे याबद्दल सविस्तर आपण बोललो. पण नुकतीच डिलिव्हरी झालेली महिला एखादी असेल आणि त्यांना पण आता ह्या गर्मीचा खूप त्रास होत असेल, बाळाला सांभाळावं लागतंय, परत खाण्यापिण्याचे रिस्ट्रिक्शन्स आले कारण काही खाऊ शकत नाही, मग अशा वेळी त्यांनी काय करावं?
1: नाही, काय त्यांनी असं करावं की एकतर बाळंतीण घरी गेल्यावरती तिला तेल वगैरे मसाज करून संध्याकाळच्या वेळी अंघोळ घालावी, सकाळी घालूच नव्हे. आणि तिलाही पातळ वस्त्रामध्ये बाळाला गुंडाळावं, तिलाही पातळ कपडा द्यावा. आणि म्हणजे असं बाजला असला किंवा कॉट असली तरी त्याच्यावर एक पातळ असं आवरण घालावं, म्हणजे फार मऊ आणि पातळ असं घालावं जे अंगाला लागणार नाही, आणि तिथे तिला झोपायला द्यावं. आणि तिला आहार देताना सुद्धा अगदी ताजा आणि साधारण हलका आहार. हलका आहार म्हणजे काय, तर मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी, मऊ खिचडी, मी मगाशी म्हटलं तशी तांदळाची पेज, मग तुरीच्या डाळीचं पातळ वरण, त्याला तुपाची फोडणी घालून जरा जिरं आणि तिखट न घालता जिरं, हिंग, मोहरी अशी फोडणी घालून त्याला मीठ, तूप घालून ते पातळ भाताबरोबर द्यावं. तो पचायला खूप हलका असतो. मग एखाद दुसरा नाश्त्याच्या वेळी दुसरं काही गेलं नाही तर ब्रेडचा स्लाइस तुपावर भाजून त्याला लोणी लावून फुटाणी किंवा ह्याची चटणी, लसणीची चटणी चांगली गरोदरपणी, पण त्याचा उष्णता होऊ नव्हे म्हणून थोडी घालावी, त्याच्याबरोबर सुकं खोबरं ते भाजून ती करतात ती घालून तो एखादा स्लाइस खायला द्यावा. आणि गरोदर स्त्रीला गोड फळं द्यायला हरकत नाही, आंबट देऊ नव्हे, म्हणजे बाळालाही बाधत नाही, आईलाही बाधत नाही. आंबट आणि तेलकट आणि मसाले पदार्थ जास्त देऊ, देऊ नव्हे, तसंच मुख्यत्वे करून सांगत म्हणजे शेक पाणी अजिबात देऊ नव्हे उन्हाळ्यात. तीन महिने तरी बिलकुल नाही, बाळालाही नाही, उदी पण देऊ नव्हे, शेक पण देऊ नव्हे, बाजल्याखाली बुटी आणि शेण्या पेटवून ते पण अजिबात देऊ नव्हे. फार अंधश्रद्धा आहे लोकांची की शेक घेतलं की कंबर दुखत नाही, पाय वळत नाही, ते अगदी चुकीचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित व्यायाम केला, नॉर्मल डिलिव्हरी झाली, व्यवस्थित आहार घेतला आणि बरोबर विश्रांती घेतली आणि मग हालचाली केल्या आणि पौष्टिक आहार घेतला, तर कधी पण तुम्हाला शरीराच्या अवयवांचा, स्नायूंचा, कंबर दुखीचा वगैरे त्रास होणार नाही. बरं, ह्याच्याबरोबर पौष्टिक म्हणजे आता आपण खारीक देतो, मग खारीक जर उष्ण त्यांना वाटली तेव्हा तर खारकेची पावडर तुपावर भाजवावी आणि मग ती दुधातून द्यावी दुधामध्ये, किंवा मग खारकेची पावडर, बदामाची पावडर, काजूची पावडर असं सगळं जरा मिक्स करून ते दुधात मिक्स करून द्यावं. त्याच्यात थोडं केशर घालावं, केशर घातलं की मग हे शरीराला जरा पोषक असतं उन्हाळ्यामध्ये बाळंतिणीला, आणि त्यांनी दूध घ्यायला मदत होते कारण तिला आहार कमी घेऊन चालत नाही. बाळ काय होतं, 6 महिन्यापर्यंत आपण बाळाला निरंतर स्तनपान देतो आणि ते स्तनपान की नाही पहिले 3 महिने डिमांड फीड म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे बाळ मागेल तेव्हा द्यावं लागतं 2-2 तासांनी आणि दोन्ही स्तनाचं द्यावं लागतंय. मग अशा वेळी दूध असणं गरजेचं आहे, तर ते आईला उन्हाळ्यात झेपलं पाहिजे. मग तिने दूध पिऊन झाल्यावर जरा गार पाण्याच्या पट्ट्या स्तनावर ठेवाव्या, म्हणजे स्तनाचे दाह किंवा ज्वलन किंवा मूल सारखं ते ओढतय म्हणून त्रास होणार नाही. ही पण काळजी घ्यावी. पातळ वस्त्र घालावी, पाणी भरपूर प्यावं आणि थंड जागेच्या ठिकाणी जरा घरात कुठे कुठल्या कोपऱ्यात थंड जास्त आहे तिथे जास्त बसावं म्हणजे असं. पण आंघोळ करताना मात्र गरम पाण्याचीच करावी, संध्याकाळच्या वेळी करावी शक्यतो असं बाळंतीण स्त्रीने. आणि बाकी तूप दूध भरपूर खायला हरकत नाही, तुपाने दुधाने काही उष्णता होत नाही त्याच्यावर. ताजं ताक दही पण चांगलं, पण गोड असावं, म्हणजे आंबट असू नव्हे, शिळं असू नव्हे. मुख्य ताजा आहार, सकस आणि ताजा आहार, हलका आहार, मोडलेल्या धान्याची उसळ वगैरे आठवत नाही 1-2 म्हणत. मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसुरीची डाळ, या कुठल्याही डाळीचं वरण फिकव आणि त्याची त्या डाळीला फोडणी देऊन ते भाताबरोबर घ्यावं. मग खिचडी करावी मसुरीच्या डाळीची, मुगाच्या डाळीची. मुगाला मोड आलून ते त्याच्यावरती लिंबू पिळून गाजर, मुळा, काकडी असं खिचून कोशिंबीर करून ती पण द्यावी. त्याच्याबरोबर थोडं गोड दही द्यावं. अशी असं जर दिलं तर तिला उष्णतेचा त्रास जास्त होणार नाही, म्हणजे बाळंतिणीला सुद्धा, कारण तिची परिस्थिती फारच गंभीर असते. सारखं मूल अंगावर पाजायला पाहिजे असतं, एकतर तिला डिलिव्हरी झाल्यामुळे तिचं म्हणजे योनी मार्ग किंवा मांड्या किंवा पाय हे फार दुखत असतात, त्या 4-5 दिवस वेदना लवकर कमी होत नाही, तर अशा वेळी तिला जपणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे
0: बरोबर, म्हणजे एकंदरीत पहिले 3 महिने, त्याच्यानंतर जे 3 महिने आणि जे दिवसात असतात त्या महिला यांचंही आपण डिटेलमध्ये सांगितलं, आणि ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे त्या महिलांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे त्याबद्दलही आपण बोललो. शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आपण एकंदरीतच सर्वांसाठी काय सल्ला देऊ?
1: सर्वांसाठी म्हणजे उन्हाळ्यापासून सावध राहा, उन्हामध्ये फिरू नका जास्त, नंतर शक्यतो पातळ आहार जास्त घ्या, सैल आणि सुती कपडे घाला आणि आनंदी राहा, म्हणजे आनंदी राहिल्यावरती सुद्धा उन्हाळ्याचा त्रास पुष्कळ कमी होतो. आणि सहलीला किंवा कार्याला बाहेर जायचं टाळा. जिथे लोक जास्त आहेत, जिथे आता जत्रा जास्त आहेत, जिथे लग्न कार्य आहे, जिथे लोकांची जास्त गर्दी आहे, अशा ठिकाणी शक्यतो जाऊ नका. कारण तिथे चुकून जरी तुम्ही कुठला तरी थोडासा आहार घेतला तर तुम्हाला जुलाब आणि वांत्या व्हायची शक्यता असते. डिहायड्रेशन ज्याला म्हणतो की शरीरातला पाण्याचा अंश कमी व्हायची शक्यता असते. नंतर फार चाललात, फार उन्हात गेल तर पायाला भेगा पडायची शक्यता असते, डोळ्यांची आग होते. तर हे सगळं टाळा उन्हाळ्यासाठी. आणि एकदा उन्हाळा संपला की मग तुम्ही आणि जास्त आनंद लुटू शकता, या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये एवढी तरी काळजी घेतली पाहिजे.
0: नक्कीच. खूप सविस्तर अशी माहिती दिलीत मॅडम आणि या विषयासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये गर्भवती महिलांना होणारा त्रास आणि त्यावरती उपचार काय आहे त्याबद्दल ऐकत होतो. डॉक्टर अंजली जोशी माझ्यासोबत होत्या, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये ओबीजी डिपार्टमेंट येथे सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE. नमस्कार.

नमस्कार, मी डॉक्टर हेमलता शेटे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रोगनिदान, काहे श्री BMK कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय आणि KLE आयुर्वेद हॉस्पिटल इथे काम करत आहे. आजचा विषय स्किन केअर इन आयुर्वेदा. त्वचा ही माणसाच्या शरीराचं एक महत्वपूर्ण अवयव आहे आणि शरीर रचनेत पंचेंद्रिय पैकी एक आहे. त्वचा प्रत्येक माणसाच्या आत्मविश्वासावर प्रभाव सोडण्यात सक्षम असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर व आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये सुंदर, तेजस्वी आणि ओजस्वी त्वचा प्रत्येकाला आवडते. परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात व्यक्तीला स्वतःच सौंदर्य टिकवण्यासाठी त्वचेची निगा राखणे अत्यंत आवश्यक होऊन बसलेला आहे. याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्याला आपल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. विशेषतः महिला आकर्षक एवं सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यावर विशेष ध्यान देताना दिसतात. आजकालच्या जीवनात धावपळीचं आणि प्रदूषित वातावरणाचा परिणाम सर्वप्रथम शरीराच्या सर्वात महत्वपूर्ण अशा त्वचेवर विपरीत होताना दिसून येतो. विशेषतः तो चेहऱ्यांवर होताना दिसून येतो. बाहेरील वातावरण, ऊन, धूळ, गर्मी इत्यादीचा दुष्परिणाम सर्वप्रथम चेहऱ्यांवरील त्वचेवर दिसून येतो. त्यात आजकालच्या जीवनशैली आणि तणाव याचाही दुष्परिणाम त्वचेवर होताना दिसतो. चला तर मग आज आपण आपल्या त्वचेची निगा कशी राखावी आणि त्यासाठी आयुर्वेद कशा पद्धतीने आपली मदत करतो यावर बोलूया. आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा मानवी जीवन संपूर्णपणे निरोगी आणि स्वास्थ्य ठेवणे हा आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्रात जीवन नैसर्गिक पद्धतीने जगण्यावर भर दिले जात. आयुष्य आणि आरोग्य हे आयुर्वेदाचे प्रमुख दोन उद्दिष्ट आहे. आज भारतीय जनमानसामध्ये आणि विदेशी जनमानसामध्ये नैसर्गिक जीवन जगण्याकडे ओढ दिसता. पाश्चात्य जीवनशैलीपेक्षा भारतीय जीवनशैली स्वीकारून नैसर्गिक रूप स्वरूपात निर्माण झालेले वस्तू वापरण्याकडे भारतीयांचं कळ वाढत असताना दिसतोय. आयुर्वेदमध्ये स्किन केअर साठी नैसर्गिक औषधींचा उपयोग केला जातो. त्यात कुठलाही रासायनिक पदार्थ वापरण्यात येत नाही. त्यामुळे त्याची कुठलीही किंवा कमी साइड इफेक्ट दिसून येतात. त्यात अत्यंत सुरक्षित एवं परिणामकारक असे उपाय केले जातात. आयुर्वेद अनुसार मानवी प्रकृती आणि स्वास्थ्य या तीन दोषांवर अवलंबून असतात. त्वचेवर सुद्धा या तीन दोषांचा प्रमुख प्रमाणे प्रभाव दिसून येतो. ते दोष आहेत वात, पित्त आणि कफ. ज्या माणसामध्ये वात दोष प्रभावी असतो त्याची त्वचा अत्यंत कोरडी, रफ असते. अशा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत असतात आणि वात दोष म्हणून त्वचेचे मॉइश्चर लेवल सुद्धा स्थिर नसते. तसेच पित्त दोष प्रभावी असलेल्या माणसाची त्वचा ही अत्यंत तेलकट आणि संवेदनशील असते. असा त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. कफ दोष असलेले माणसाची त्वचा ही स्निग्ध आणि निस्तेज असते, म्हणजे डल असते. अशा प्रकारचे त्वचाची निगा आणि आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी पद्धती अवलंबावी लागते. वेगवेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या दोषानुसार त्वचेची निगा कशा पद्धतीने राखावी जावी याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. नंबर एक, जर तुमची त्वचा अत्यंत कोरडी आणि रफ असेल व सुरकुत्या पडल्या असतील तर तुम्ही मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरायला पाहिजे. तसे मार्केटमध्ये खूप मॉइश्चरायझर अवेलेबल आहे, पण घरगुती जर तुम्हाला मॉइश्चरायझर म्हणून काही वापरायची इच्छा असेल तर सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लोणी, साई, ॲलोवेरा हे वापरू शकता. मॉइश्चरायझर व्यतिरिक्त अशा स्किनच्या व्यक्तींनी अभ्यंग, ज्याला आपण मसाज म्हणतो, फेशियल मसाज केल्याला कधीही प्रभावी ठरेल. तर फेशियल मसाज किंवा अभ्यंगासाठी तुम्ही तिल तेल, बदाम तेल, कुमकुमादी तेल इत्यादी वापरू शकता. जर आपली त्वचा ही तेलकट आणि संवेदनशील असेल तर अशा त्वचेवर सूर्यकिरणांचा अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. त्यासाठी हा अशा त्वचेचे व्यक्तीनं त्वचेची निगा राखण्यासाठी सनस्क्रीनचा सतत वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच
गुलाब तेल, खोबरेल तेल पासून तुम्ही अभ्यंग करू शकताय. अशी त्वचा असलेल्या त्वचेची स्वस्थता राखली पाहिजे त्यासाठी साबण योजी रोज वॉटर किंवा मध कद किंवा ॲलोवेरा मध्ये चंदन किंवा नीम पावडर मिसळून चेहरा धुता येतो. ज्यांची त्वचा स्निग्ध आणि निस्तेज असती अशा व्यक्तींनी रेग्युलरली एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे फेस पॅक वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ण्य द्रव्य न बनवलेलं फेस पॅक वापरले जावा. जर अभ्यंग करायचे असेल तर अशा व्यक्तीनं ग्रेप सीड किंवा जोजोबा ऑइलचा वापर करावा. अभ्यंगापेक्षा ह्या अशा व्यक्तीत फेस पॅक्स जास्त इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ही सर्व माहिती मी वरवर आपल्याला दिलेली आहे. व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीला पर्सनलाइज स्किन केअर घ्यावी लागते. ज्यांना अशी विशिष्ट माहिती हवी आहे त्यांनी कृपया करून केली आयुर्वेद हॉस्पिटल किंवा केली काहे श्री बी एम कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि स्किन केअर बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी. शेवटी ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल किंवा टाइम नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थित बॅलन्स डाईट घेणे आणि नियमित 3 ते 4 चमचे जेवणात तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरा, दररोज 7 ते 8 तास शांतपणे रात्रीची झोप घेणे. चौथा, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्याच्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम ह्यांचा उपयोग करू शकताय. पाचवा, आयुर्वेदातील रसायन औषधी जसं खदीर, गुडुची, महातिक्त, आमलकी रसायन ह्याचा तुम्ही सेवन नित्यप्राशन करू शकताय. शेवटी, ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थितपणे बॅलन्स डाईट घेणे, नियमित 3 ते 4 तूप चमचे तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरं, दररोज 7 ते 8 तास शांतपणे झोप घेणे. चौथं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करू शकताय. पाचवं, आयुर्वेदिक रसायन चं नित्य प्राशन करणे. ह्याच्यात तुम्ही खदीर, गुडचादी, महातिक्तक किंवा आमलकी रसायनचा प्रयोग करू शकताय. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्किन त्वचेच्या विषयी काही माहिती किंवा ट्रीटमेंट किंवा तुम्हाला कस्टमाइज स्किन केअरची आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटल केली आयुर्वेद हॉस्पिटलला भेट देऊ शकताय. थँक्यू.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

0: नमस्कार, तुम्ही एकतर वेणुधुनी 90.4 KLE कनसुआण्याच्या स्वरझंकार मध्ये आज आपण ऐकणार आहोत पंडित विजय कोपरकरांकडून गायलेली गाणी. हा कार्यक्रम जिर्गे हॉल मध्ये झाला होता. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसु.
1: नाटकाचं नाव होतं संगीत कट्यार काळजात घुसले. लेखक होते पुरुषोत्तम दारवेकर. संस्था होती नाट्य संपदा. संगीत दिग्दर्शन अर्थातच होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. या नाटकामध्ये पहिल्यांदा 3 फिरते रंगमंच मराठी संगीत रंगभूमीत किंबहुना मराठी रंगभूमीवरती वापरले गेले. या नाटकामध्ये 2 पिढ्यांनी एकत्र कामं केली. पहिली घटना संगीत रंगभूमीवरची, प्रसाद सावकार मोठा सदाशिव आणि त्यांचा मुलगा शेखर सावकार छोटा सदाशिव. या नाटकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकामध्ये 2 संगीत घराण्यांचाच संघर्ष दाखवला होता, त्यामुळं खऱ्या अर्थानं ते संगीत नाटक होतं. आणि म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी या संगीत दिग्दर्शकाच्या कारकिर्दीचा कळस जर का म्हणता येईल तर ते या नाटकाचं संगीत दिग्दर्शन होतं. कारण 2 वेगळ्या घराण्यांच्या लोकांना कळतील अशा 2 वेगळ्या पद्धतीनं चाली त्यांच्या गाण्यांना त्यांना बांधायच्या होत्या. पण त्या नाटकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या नाटकामध्ये गाण्या इतकंच संवादाला अतिशय महत्त्व होतं. आपल्या जीवनामधल्या पण आपल्याला न कळत चालू असलेल्या काही गोष्टी त्याच्यामधून दारवेकर लेखकांना सांगून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामधली एक मगाशी सांगितली सुर आणि सूर. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की त्यांच्यामधला बाके बिहारी नावाचं एक पात्र असतं ज्याला गाणं शिकायचं असतं पण त्याच्या गळा चालत नसतं. म्हणून तो नेहमी म्हणतो की माझा गळा असा वळतो पण तसा वळत नाही. आणि मग तो गाणं शिकायला जातो आणि मग तो सांगतो की मला संगीत कला शिकायचं आहे. तर ते म्हणतात म्हणजे संगीत विद्या ना? तर तो म्हणतो नाही, संगीत कला. मग ते म्हणतात म्हणजे तेच ते. मग तो म्हणतो अजाण बालकानो तेच ते नाही, कला वेगळी विद्या वेगळी. विद्या ही आतून बाहेर जाते, कला ही बाहेरून आत येते. विद्या ही जगाचं कोडं सोडवते, कला ही जगाचं कोडं घडवते. विद्येसाठी फक्त मस्तक पुरे, कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवीत. विद्या ही देता येते अशी सुपारीसारखी, कला ही उचलावी लागते तपकिरीसारखी. संगीतशास्त्राच्या भाषेत सांगायचं

झालं तर कला ही तालासारखी आहे, ती शिकता येते, शिकवता येते. विद्या ही लईसारखी आहे, ती अंगात असावी लागते, तिथून येताना घेऊन यावी लागते. आणि त्या गाण्यामध्ये खानसाहेबांची भूमिका डॉक्टर वसंतराव देशपांडेंनी इतकी अजरामर केली की खानसाहेब म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे हे कुणालाही न पुसता येण्यासारखं समीकरण मराठी संगीत रंगभूमीवरती रूढ झालं. आणि वसंतराव देशपांडेंची सगळीच गाणी त्याच्यामधली गाजलेली आहेत, पण जे गाणं आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावंचं वाटतं ते गाणं आत्ता आपण पंडित विजय कोपरकरांच्याकडनं ऐकणार आहोत. सुरत पिया की छिन विसुराय.

सुरतपियानंतर हा तराणा सहसा कोणी गात नाही. अहो सुरतपिया गाता गाता दम संपतो, याच्यानंतर दमछाक व्हायची परिस्थिती येते. आणि तुम्ही लक्षात घ्या, डॉक्टर वसंतराव देशपांडे हे अभिनय करता करता 20 मिनिटं हे गाणं म्हणत होते. वन्स मोर मिळाल्यानंतर तराणा पुन्हा म्हणत होते. काय कमाल असेल त्यावेळच्या कलाकारांची आणि संगीत दिग्दर्शकांची. मला किस्सा आठवतो, वेळ नाही माझ्याकडे, पण सांगतो तरी सुद्धा, की मी एकदा पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांना विचारलं की म्हटलं हो तुम्ही डॉक्टर वसंतराव देशपांडेंना संगीत दिग्दर्शन केलं म्हणजे नेमकं काय केलं, कारण डॉक्टर वसंतराव देशपांडे सुद्धा फार मोठे गायक, मग तुम्ही त्यांना संगीत दिग्दर्शन केलं म्हणजे काय केलं. अभिषेकी बोलायचे ते इतके हळू बोलायचे की तुम्हाला सगळं असं तिकडे कॉन्सन्ट्रेशन असं करावं लागायचं, आणि ते नेहमी म्हणायचेच. आम्ही त्यांना म्हटलं की जरा मोठ्यानं बोला ना, ते म्हणाले तुमचं लक्ष इकडे असलं तर तुम्हाला मी पुटपुटलो तरी ऐकू येईल, नाही तर ओरडलो तरी ऐकू येणार नाही, त्यामुळे मी एवढाच बोलला, तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ऐकू येईल. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही काय संगीत दिग्दर्शन केलं म्हणजे काय केलं, त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणाले डॉक्टर वसंतराव देशपांडेंना मी काय शिकवणार, फार मोठा माणूस, काय गायचं ते सांगितलं नाही, किती गायचं तेवढंच सांगितलं, कारण ते नाटकामधलं गाणं होतं. म्हणजे दोन कलाकार आमने सामने तुल्यबळ कलाकार आले तर

0: एकमेकाबद्दल किती आदर आणि किती प्रेम आणि आस्था असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही सुद्धा आपल्या शास्त्रीय संगीताची एक परंपरा आहे. आणि आनंद असा की अशा गुरूंचे असे शिष्य हे सुद्धा स्वतःचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकाच्या गाण्यावरती प्रेम करणारे आणि म्हणून हा त्रिवेणी इतका रंगतोय. रसिक, तीन गुरूंचे तीन शिष्य आहे. एका वाक्यामध्ये जर का प्रत्येक गुरुचं वैशिष्ट्य सांगायचं झालं आणि तिघांचं एकत्र सांगायचं झालं तेवढं सांगतो आणि मग पुढच्या वळणाकडे वळतो की भीमसेनजींचं गाणं म्हणजे घागरीतून सागर निर्माण करणं, सुरांच्या घागरीतून सुरांचा सागर निर्माण करणं. एक एवढासा राग घेतला तर तो कितीही वेळ गाऊ शकत होते. डॉक्टर वसंतराव देशपांडेंचं गाणं म्हणजे सुरांचा सागर घागरीमध्ये भरणं. की एवढं मोठं असलेलं ज्ञान हे 3 मिनिटांच्या रेकॉर्डमध्ये बसवणं. भीमसेन गायला लागले की घागरीमधून सुरांचा सागर निर्माण करतात. डॉक्टर वसंतराव देशपांडे गायला लागले की सुरांचा सागर घागरीमध्ये भरून ठेवतात. आणि पंडित अभिषेकी गायला लागले की घागर कुठली आणि सागर कुठला तेच समजत नाही. पुढच्या वळणाकडे जातो, ते वळण भावगीताचं आहे. आणि पहिलं गाणं अर्थात सुधीर मोघेंचं आहे. सुधीर मोघेंची एक छोटीशी कविता मला आठवली आहे. सुधीर मोघेंची कवी सुधीर मोघे असं म्हणतात की हा सूर अचानक कोठून आला येथे, हा सूर अचानक कोठून आला येथे, हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे, हा अखंड अविरत अथक वाहतार आहे, हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे. त्यामुळे पुढच्या 3 गाण्यामध्ये आपण कवींच्या शब्दांचं हृदगत हे संगीत दिग्दर्शकांनी कसं बदललं आणि ते आपल्या गायकांनी कसं गायलं त्याचा अनुभव घेणार आहोत. माझ्यावरती कार्यक्रम वेळेत सुरू करण्याची जशी जबाबदारी होती तशी कार्यक्रम वेळेत संपवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळं मी या तिन्ही भावगीतामध्ये मी बोलणार नाही, फक्त कवीचं आणि संगीत दिग्दर्शकाचं नाव सांगेन आणि पुढे जाईन. पहिलं गाणं आपण ऐकणार आहोत, सुधीर मोघेंनी लिहिलं, श्रीराम भाटकांनी संगीतबद्ध केलेलं, सखी मंद झाल्या तारका, उपेंद्र भट.
1: या गाण्याबद्दल 1-2 गोष्टी बोलावं असं मला वाटतं आहे. एक म्हणजे सर्वप्रथम याचा अगोदर आपण सांगितलं की 3 गुरुचे हे 3 शिष्य म्हणून, फक्त 3 गुरु मिळाले आणि 3 शिष्य गातात म्हणून त्रिवेणी नाही आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी गोव्याचे, पंडित भीमसेन जोशी कर्नाटकचे आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे नागपूरचे महाराष्ट्राचे, हे 3 राज्य एकत्र आलेले आहे. ही त्रिवेणी आहे आणि त्यामुळे गुरुजींनी एकदा सांगितलं होतं, त्यांना महाराष्ट्र भूषण दिलं तेव्हा विलासराव देशमुख CM होते, तेव्हा स्टेजवरून त्यांनी सांगितलं तुम्ही हे आम्हाला पुरस्कार देता सगळं ठीक आहे, पण कलाकारांनी जो बांधलेला सेतू आहे ना कर्नाटक आणि महाराष्ट्र, त्याला हात लावू नका असं म्हणते ते, कळलं का? आणि त्यांनी सांगितलं उगस तुम्ही काय तर घेऊन बसलेले, आमचा आखाडा कर्नाटक आहे, सॉरी व्यायामशाळा कर्नाटक आहे, आखाडा महाराष्ट्र आहे म्हणून, लक्षात आलं का? त्यामुळे आणि हे जे गाणं सुधीर मोघेंनी भावगीत लिहिलं, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का म्हणून, आणि ते गेले रामभाऊ पाटकांच्याकडे. रामभाऊ पाटकांनी ते वाचल्यानंतर अरे आम्ही अण्णाकडून गाऊन घेऊया असं त्यांना वाटलं. तर सुधीर मोघेंनी विचारलं कोण अण्णा म्हणून, ते म्हटलं की पंडित भीमसेन जोशी. अरे ते शास्त्रीय गाणारे हे काय, हे भावगीत आहे म्हटलं. का गाऊ नये, 12 स्वर त्याने आत्मसात केलेले, गाऊ शकतात म्हटलं. तेव्हा त्यांनी उत्तम उदाहरण दिलं पंडित जितेंद्र अभिषेकी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा, ते दोघे म्हणू शकतात, हा हा हे का म्हणू शकत नाही म्हणून गुरुजींचं घरी आले आणि सांगितलं अण्णा असं असं एक भावगीत म्हणायचं म्हणू की म्हणून. तेव्हा रामभाऊ फाटकांनी सांगितलं आणि ही गोष्ट माझ्या घरी स्वतः रामभाऊ फाटकांनी मला सांगितलेली गोष्ट, कोणी तर कोणाला सांगून कोणी तर ऐकलेली गोष्ट बोलत नाही मी, तर त्यांनी मला सांगितलं. ते म्हटलं की असं असं भावगीत आहे म्हटलं, गाऊ की असं गुरुजी म्हटले. तेव्हा रामभाऊ पाटकांनी सांगितलं याच्यामध्ये ताना किंवा आलाप काही नाही आहे, शब्द प्रधान गायकी आहे, मग तुम्ही जसं शिकवणारे तसं गाऊ असं बोलले. आणि उत्तम त्यांनी 1 महिना रियाज केला ह्या भावगीताचा भीमसेन जोशींनी, आणि त्याच्यानंतर आकाशवाणीला रेकॉर्डिंग झालं ते स्वरचित्रासाठी. तेव्हा सगळं ओके झालं आणि 2 मिनिटात रेकॉर्डिंग सुरू होणार आहे. तेव्हा रामभाऊ पाटक आतमध्ये येऊन त्यांनी सांगितलं अण्णा अप्रतिम आहे, फर्स्ट क्लास आहे, आता फायनल रेकॉर्डिंग करूया म्हटलं. हो ठीक आहे म्हटले, फक्त हे भीमसेन गातात हे कळू दे, शेवटी एखादी खूण ठेवा म्हटले. कारण का त्याच्यामध्ये ताण आणणार का ना, तर त्यांनी इतके सुंदर एक खूण ठेवली आहे ती तुम्ही नंतर दाखवतो. तसं सखी मंद झालं.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a five-year comprehensive program including 1 year of internship. Get hands-on clinical training across specialties like pediatrics, sports, cardiorespiratory, neuro, orthopedics, OBG, and geriatrics. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities, and vibrant extracurricular activities. Build your future in hospitals, sports, academics, research, fitness centers, or even start your own clinic. Admissions have already started. Hurry up. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
2: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.klefarm.edu.

0: एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ KLE कॉलेज ऑफ फार्मेसी एयरपोर्ट रोड
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी

आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेट के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: APSC and GATE, along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: हा कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.